ये पुमुने वो मरती वो मरती नाही मुआये ते वो मरती नाही मुआये ते मैं तबे मंबो ये पुमु मैं तबे मंबो।